0: अरे आत हे एकले
1: देखो इनको तो ए हे तू मेरो माया म उसको छाया उने पिलिन को सीट मा हामी सीट निकल बीच मा ओए पांगरे जे रे तो एउटा फोटो सीट मा
0: सीट सीट मा दुबाय यार